0: 3 months of chat, backups and voice notes from their phones immediately after committing the crime. Police sources now claim Sia Goyal and Chetan Chaudhary travelled together to Udaipur even before Sia's engagement, and are probing allegations that nearly 1 crore rupees taken from Chetan in the name of wedding preparations was transferred to Chetan. The duo is expected to be produced before court as police seek extension of custody.
1: आज सुबह सिया को हम सिया ने बताया जैसे हम उसको वहां पे लेके आए और सीन रिक्रिएशन हो गया है. सिया ने बताया क्या क्या हुआ था, उस हिसाब से हमने सीन रिक्रिएट किया.
2: और सीन रिक्रिएट करने के लिए सिया थी, लेकिन जो विक्टिम है जिसकी डेथ हो गई है उसे रिक्रिएट करने के लिए क्या प्रोसेस किया गया था?
1: उसके लिए हमने उसी वेट का एक स्टैचू बनाया था, उसको हमने किया.
3: सिया गाडीत बसत नव्हती, त्याच्या भावानं सोहेलनं तिला दंडाला धरून गाडीमध्ये बसवलं. बसवल्यानंतर मी लगेच टाकलो आणि मला रियाच्या आई वडिलांनी म्हणले की सावकाश जावा. मी नंतर सावकाश गाडी नेली, मग ते आऊंदवरनं येत होतो, मग आऊंदला त्यांनी गाडी थांबवली आणि ते सोहेल म्हणला की मला गाणे लावायचे आहेत भया, गाणे लावून द्या. मग मी गाणे लावून दिले त्यांना, ते पुढे येऊन बसला, मागे बसला होता. नंतर मी लोड्यात गेलो. लोड्यात गेल्यानंतर ते म्हणले की गेल्यानंतर मग एक मुलगी आली माझ्यापाशी गाडीपाशी, भया तुम्ही लॉक काढा गाडीचं म्हणले. मी लॉक काढलो गाडीचं. लॉक काढल्यानंतर ते त्यांच्या पर्समधलं काय ते सामान घेतले त्याने. मी मागे बघितलो तर मला खिशामध्ये घातल्यावर दिसलं. नंतर मग मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. मग नंतर ते अर्धा तासानं आले, गाडीमध्ये बसले. बसल्यानंतर मग मला चला म्हणले, मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला. तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी. ड्रॉप केल्यानंतर मला त्यांचा कॉल आला. मी एक 200 मीटर गेलो होतो पुढे, भया गाडी तुम्ही मला माझं बॅग राहिले मला बॅग आणून द्या. मग मी म्हणलो की रिवाज घेतो 200 मीटर गाडी, तुम्ही बॅग घेऊन या दादा म्हणलो. तिकडे या म्हणलो चलत. मग त्यांनी 200 मीटर चलत आले, मी 200 मीटर मागे रिवाज गाडी घेतली. मग घेतल्यानंतर एक 500 मीटर मी खाली गेलो होतो, त्यांचा लगेच मला कॉल आला की भया माझं पासपोर्ट विसरले गाडीमध्ये, बघा व्हिडिओ कॉल करतो मी. मग त्यांनी नंतर मला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मी त्यांना दाखवलं. ते म्हणले की भया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा.
0: And what looked like a tragic fall at Maharashtra's Lohgarh Fort is now being investigated as a meticulously planned murder. Police sources say the accused, 22-year-old Chetan Chaudhary, spent over 10 hours trying to erase every digital trace of his movements. But the very strategy he believed would protect him is now being used against him. Take a look at this report.
4: What began as a romantic outing to the historic Lohgarh Fort ended in a death that police now believe was anything but accidental. But what makes this case sinister is the alleged planning behind it. A 10-hour attempt to disappear from the digital world, a strategy investigators say that ultimately exposed the accused instead. At 7 in the morning, police say Chetan switched off his mobile data, ensuring that the cell towers would not record his journey towards the Lohgarh Fort. Investigators believe